0: 94.6 98.2 मेगाहर्ट्ज ऑरेंज फ्री
1: सोमवार ते शुक्रवार
2: सकाळी 9 to 10 AM
3: It's always a better choice. Your songs on your radio. My one and only station.
4: RM3 Manoranjan Radio.
2: Hello, Shadunu. Namaskar. Good morning, Suprabhat. To you all, Shiri Sobat Apranahat. Radio Manoranjan var ani Sakar Beats Kargamat. Mee tumcha agaddi manapasun swagat karto. Nau vajle ahet, Shadunu ani nehami pramane mee tumchi saath denar ahe. 10 paryant tevha तुम्ही पण आमचे साथ द्या, ट्यूनिंग करा आमच्यासोबत, आजच्या हा संगीतमय प्रवासाचा आनंद घ्या. या क्षणी आनंदाने कार्यक्रमाची सुरुवात करूया. आज शुक्रवार आहे, सर्वांचा आवडता वार, तेव्हा आनंदाने कार्यक्रमाची सुरुवात करूया.

श्रोत्यांनो, उद्याचा दिवस मराठी संगीत आणि सिने इंडस्ट्रीसाठी खूपच खास आहे. उद्या आहे लोकप्रिय गीतकाराचा म्हणजेच मंदार चोळकर यांचा वाढदिवस. एकाहून एक सुपहित गाणी देणाऱ्या या शब्दांच्या किंवा या गाराला उद्या वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा देण्यासाठी या क्षणी आजच आपण ही खास स्वर शब्दांची मैफल सजवली आहे. ऐकूया त्यांनीच लिहिलेली काही गाणी आणि या गाण्याद्वारे त्यांना वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा पाठवूया.

श्रोत्यांनो, उद्या मराठी गीतकार मंदार चोलकर यांचा वाढदिवस आहे. याक्षणी त्यांनीच लिहिलेलं परत एकदा एक गाणं ऐकूया. सोनू निगम यांच्या सुमधुर आवाजात.

श्रोत्यांनो, आयुष्य हे एका बंद पुस्तकासारखे असते. जोपर्यंत तुम्ही पुढचं पान उलटत नाही, तोपर्यंत तुम्हाला पुढच्या पानावर काय लिहिले आहे हे कधीच समजणार नाही. श्रोत्यांनो, या पुस्तकातील काही पाने दुखाने भरलेली असतील, काही आनंदाने, तर काही धड्यांनी. पण श्रोत्यांनो, जर तुम्ही पाने उलटायलाच घाबरलात तर तुम्ही हे आयुष्याचे सुंदर पुस्तक कधीच पूर्ण वाचू शकणार नाही. म्हणूनच श्रोत्यांनो, जे सामोरे येईल त्याचा हसतमुखाने स्वीकार करा. या सुविचारानंतर ऐकूया पुढचं गाणं, याचा आस्वाद घ्या.

वेलकम बॅक श्रोतनो, परत एकदा तुमचे खूप खूप स्वागत. श्रीसोबत आपण आहात रेडिओ मनोरंजनवर. सकाळ बीच कार्यक्रम चालू आहे. मराठी गाण्यांचा प्रवास आहे. देशोदनो या क्षणी ऐकूया एक कोळी गीत. मराठी म्युझिक इंडस्ट्रीतील एक अत्यंत लोकप्रिय गीत प्रकार. ऐकूया एक धमाल कोळी गीत, याचा आस्वाद घ्या.

स्वागत करूया. ऐकूया काही धमाल गाणी. या क्षणी ऐकूया रोहित राऊत आणि सोनाली सोनावणे यांच्या सुमधुर आवाजात नेक्स्ट धमाल गाणं. याचा आस्वाद घ्या.

श्रोत्यांनो, वेळ निसटून जात आहे. काही क्षणात कार्यक्रम संपणार आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका, आमची साथ देत राहा. व या क्षणी ऐकूया नेक्स्ट ट्रॅक, गाण्याचे बोल आहे ही पोरगी, याचा आस्वाद घ्या.

श्रोतनुपुढच्या गाण्याने कार्यक्रमाची सांगता होत आहे. आशा करतो की तुम्ही आजच्या या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतलात. काळजी घ्या, आपली पुढची भेट होईपर्यंत धन्यवाद व नमस्कार.